0: Hi, Jaga.
1: Hi.
0: Congratulations.
1: Thank you. Go, Khusri.
0: Ayush Paiva, Khusri.
1: Really? Again, thank you. Dhanyavad.
0: Double dhanyavad.
1: Sabu parikshara pala tamo patru sune boli. Ta chada, tamo thare kahithile Anupama. Tamo bapa bonku, ethi pai jivan thiba jai mu bhuli paribini.
0: Tame thik mane pakai dela. Sedin mu pacharithili, mate.
1: Kahithili bhuli paribini.
0: Mor prashna thila, kotha na kamare.
1: Mu kahithili parikshara pramanare.
0: E kotha bi kahithili. Mu kintu nischay pariksha nebi.
1: अब मोर उत्तर थिला समयतार प्रमाण दबो
0: से परीक्षा नबकु मु आज जदि प्रस्ताव दी
1: कथा देथिले तेते बेले प्रमाण करियो बाध्य हेबी
0: तेबे गाडी रे बस
1: गाडी रे
0: ओहो एते कॉन्शियस काहे के बस ना
1: ठीक अछि
0: ना आज बैक सीट रे न मो पाखे रे
1: माने हो